वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु।

अशंख नाव अशंख थाव गम गम अशंख लो अशंख हे सर पार हो अक्री नाम अक्री शाला अखरी ज्ञान गीत गुणगाह अखरी लिखण बोलण वाण अखरा सिर संजोग वखाण जिने लिखे तिस सिर नाहि जे फुरमाए तिप ते पाहि जेता कीता तेता नाव बिन नावै नाही को थाव कुदरत कवण कहा विचार वार या ना जावा एक वार जो तुत पावै साई भली कार तो सदा सलाम निरंकार ਪਰਿਆ ਹੱਥ ਪੈਰ ਤਨ ਦੇਹ ਪਾਣੀ ਧੋਤੇ ਉਤਰਸ ਖੇ ਮੂਤ ਪਲੀਤੀ ਕੱਪੜੋਹੇ ਦੇ ਸਾਬੂਨ ਲਈਐ ਉਹ ਧੋਏ ਭਰੀਏ ਮਤ ਪਾਪਾਂ ਕੈ ਸੰਗ ਉਹ ਧੋਪੈ ਨਾਵੈ ਕੈ ਰੰਗ

चक्र चिहन अर बरन जात अर पात ना हिंजे रूप रंग अर एक भेख को कह न सकत के अचल मूर्त अनुभव प्रकाश अमित होज कह जाए कोट इंद्र इंद्रान साह साहान गणिजय त्रिपवन मिहिर सुर नर असुर नेत नेत बंत्रण कहत तय सर्वनाम कथय कवन कर्म नाम वर्णत सुमत भुजंग पर्यात छंद नमस्तवं अकाले नमस्तवं कृपाले नमस्तं रूपे नमस्तं रूपे नमस्तं भेखे नमस्तं लेखे नमस्तं अकाय नमस्तं जाय नमस्तं गंजे नमस्तं भंजे नमस्तं नामे नमस्तं ठामे नमस्तं कर्म नमस्तं धर्म नमस्तं नाम नमस्तं ताम नमस्तं जीते नमस्तं पीते नमस्तं बाहि नमस्तं टाहि नमस्तं नीले नमस्तं नादे नमस्तं शेदे नमस्तं गादे नमस्तं गंजे नमस्तं पंजे नमस्तं उदारि नमस्तं पारि नमस्तं सोएकं नमस्तं अनेकं नमस्तं भूते नमस्तं जूपे नमस्तं निरकर्मे नमस्तं निरपरमे नमस्तं निरदेशे नमस्तं निरपेशे नमस्तं निरनामे नमस्तं निरकामे नमस्तं निरताते नमस्तं निरकाते नमस्तं निरतूते नमस्तं भूते नमस्तं लोके नमस्तं शोके नमस्तं निरतापे नमस्तं अथापे नमस्तं त्रिमाने नमस्तं निदाने नमस्तं अगाहि नमस्तं अबाहि नमस्तं त्रिवर्गे नमस्तं असर्गे नमस्तं नमस्तं प्रभोगे नमस्तं सुजोगे नमस्तं अरंगे नमस्तं भंगे नमस्तं गम्ये नमस्तस्त्रमे नमस्तं जलाश्र नमस्तं निराश्र नमस्तं अजाते नमस्तं अपाते नमस्तं अमजवे नमस्तस्तजवे अदेशं अदेशे नमस्तं अपेशे नमस्तं निरतामे नमस्तं निर्वामे नमो सर्वकाले नमो सर्वदयाले नमो सर्वरूपे नमो सर्वभूपे नमो सर्वखापे नमो सर्वथापे नमो सर्वकाले नमो सर्वपाले नमस्तस्तदेव नमस्तं अपेव नमस्तं अजन्मे नमस्तं सुबन्मे नमो सर्वगौणे नमो सर्वपौणे नमो सर्वरंगे नमो सर्वभंगे नमो कालकाले नमस्तस्तदयाले नमस्तं अवर्णे नमस्तं अमरणे नमस्तं गिरारं नमस्तं कृतारं नमो सर्वतन्दे नमोस्तु अबन्दे नमस्तं निर्साके नमस्तं निर्वाके नमस्तं रहीमे नमस्तं गरीमे नमस्तं अनन्ते नमस्तं महान्ते नमस्तस्तरागे नमस्तं सुहागे नमो सर्वसोखं नमो सर्वपोखं नमो सर्वकर्ता नमो सर्वहर्ता नमो जोग जोगे नमो भोग भोगे नमो सर्वदयाले नमो सर्वपाले चाचरी छंद त्वै प्रसाद